0: श्री राम कथा मर्मज्ञ डॉक्टर कुमार विश्वास जी के साथ श्री रामचरितमानस की भाव रस संगीत यात्रा संपूर्ण श्री रामचरितमानस सोमवार से शुक्रवार सुबह 7 बजे और दोपहर 12:30 बजे डीडी नेशनल और वेव्स ओटीटी पर
1: ಕೇಳುಕರೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ ಉಲ್ಲಾಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು 102.6 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೀಗ ಕೇಳೋಣ ಭಾವಗೀತೆ ಹಾಡಿದ್ದಾರೆ ರತ್ನಮಾಲಾ ಪ್ರಕಾಶ್ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಅಡಿಗರ ರಚನೆ